हाँ भाई मुखे न ही दरअसल असांजे किशोर भाई के भाभी मिली जी तबियत जेका आहे उहा फकीराणी आहे असांजी भाभी वाकई ॾाढी भली आहे भली इन लाइ आहे छो त हूअ वाइट टी सां प्रोडक्ट इस्तेमालु कंदी आहे न वैसे तबियत में भाभी ॾाढी भली आहे अलाह साईं ख़ुशि रखे तव्हांजी जोड़ी ऐं सलामत हुजे ऐं तव्हां ईअं ई असांजा प्रोडक्ट इस्तेमालु कंदा रहो हुन खां अलावा जिन माण्हुनि असांजी पोस्ट खे लाइक ऐं शेयर न आहे कयो बाबा छो कंजूसियूं कंदा आहियो असांजी पोस्ट खे लाइक ऐं शेयर कयो जवेरिया असांजो प्रोग्राम ॿुधे पई लाड़काणे खां जवेरिया तव्हांखे चवंदा भली करे आया और

कंबर में भी असांजा प्रोडक्ट्स अवेलेबल आहिनि. कंबर में बि तव्हां वाइट एज ब्यूटी प्रोडक्ट्स किथां बि वञी वठी सघो था. कंबर में बि तव्हांखे आराम सां मिली वेंदा. सो अगरि तव्हां वाइट एज ब्यूटी क्रीम इस्तेमालु करणु चाहियो था, जेका तव्हांजी हर स्किन जे लाइ आहे, यानी कि तव्हांजी स्किन अगरि सेंसिटिव आहे त उन ते बि लॻाए सघो था. छो त हुन जो फार्मूलो जेको आहे न उहो तमामु ज़बरदस्त आहे. नेचुरल अज़ान जे अंदरि एड कया विया आहिनि, जीअं हिन जे अंदरि तव्हांखे एवोकाडो मिले थो, खीर आहे जनाब, एलोवेरा आहे, ऐं उन खां अलावा उहे तमामु चीज़ूं जेके तव्हांजी स्किन जे लाइ बहितर आहिनि, तव्हांजी स्किन खे खूबसूरत बणाए सघनि थियूं. ऐं हिन जे अंदरि यानी कि वाइट एज ब्यूटी क्रीम जे अंदरि SPF 60 बि मौजूदु आहे. यानी कि तव्हां ॾिठो हूंदो नॉर्मली त क्रीमनि जे अंदरि SPF 25 हूंदो आहे या 20 हूंदो आहे या ज्यादा ज्यादा जेको आहे 40 हूंदो आहे. लेकिन असां हिते ॾिसूं था त वाइट एज ब्यूटी क्रीम जे अंदरि SPF 60 आहे. अगरि तव्हां इस्तेमालु कंदा वाइट एज ब्यूटी क्रीम त तव्हांखे जनाब खूबसूरती सां गॾो गॾु तव्हांजी स्किन जी हिफ़ाज़त बि थींदी रहंदी. छो त तव्हांजी स्किन ते जेको आहे न इहे खोड़ सारा अहिड़ा असरात पइजी वेंदा आहिनि सिज जा, जंहिंजी वजह सां तव्हांजी स्किन हिकु त मुरझाइजी वेंदी आहे, ॿियो त तव्हांजी स्किन जी जेका रंगत आहे उहा काफ़ी डल थी वेंदी आहे. अगरि तव्हां मर्द हज़रात आहियो, ख़वातीन आहियो, तव्हां सभिनी खे खपे त वाइट एज ब्यूटी क्रीम जो फार्मूलो जेको आहे ट्राए करे ॾिसो. ऐं वाइट एज ब्यूटी क्रीम अगरि तव्हां अकेली इस्तेमालु करणु चाहियो था त बिल्कुलु करे सघो था. पर वाइट एज ब्यूटी क्रीम जो अगरि तव्हां फार्मूलो ठाहिणु चाहियो था जंहिंजे अंदरि वाइट एज लवली क्रीम विझी सघो था, वाइट एज ही जेको डॉक्टर पिंपल ट्यूब आहे इहो विझी सघो था, इहे सभु चीज़ूं एड करे तव्हां जॾहिं इहो फार्मूलो ठाहे पंहिंजे चेहरे ते लॻाईंदा न त तव्हांखे ॾाढा भला रिज़ल्ट मिलंदा. जेके तव्हां ॿाहिरां इलाही किना किना फार्मूला वठी ईंदा आहियो न दुकाननि तां, जेके अॼुकल्ह माण्हू ठाहे तव्हांखे चवनि था त बाबा वेठो हणी वियो हणी ॾिसंदो त भलो रिज़ल्ट मिलंदो. बाबा उन्हनि खां थोरो बचो, अलाई केॾा केॾा उन्हनि में अलाए कहिड़ा कहिड़ा प्रोडक्ट विझंदा आहिनि. सो तव्हां घर वेठे पंहिंजे लाइ सेफ फार्मूलो ठाहियो. वाइट एज ब्यूटी क्रीम हुजे, वाइट एज लवली क्रीम हुजे, ऐं डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब हुजे, इहे टई चीज़ूं मिक्स करे जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा त तव्हांखे ख़बर पवंदी त केतिरो ज़बरदस्त रिज़ल्ट जेको तव्हांखे मिले पियो. ऐं वाइट एज ब्यूटी प्रोडक्ट्स वाक़ई केतिरे सुठे तरीक़े सां तव्हांजे चहिरे ते असर बि कनि पिया.

0: 0334352578 ते कॉल ॾिसंदासीं त हाणे कंहिंजी कॉल आहे. हलो, अस्सलाम वालेकुम.
1: जी वालेकुम सलाम. खेतर जबल खां अलिया चांडिया पियो ॻाल्हायां.
0: छा हाल आहे चांडिया साहब, ख़ुशि आहियो?
1: अलहमदिल्ला. तव्हां ॿुधायो.
0: अलहमदिल्ला. अव्हां सां गॾु ॿियो केरु पियो ॿुधे?
1: मुंहिंजो कज़न आहे बदरदीन चांडियो. और भाउ आहे चांडियो.
0: जी जी.
1: अदनान चांडियो, ज़ुल्फ़िकार जमशेद चांडियो.
0: महिरबानी. लख थोरा किरोड़े कुर्ब साईं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो. जी जनाब, कॉल ते हलंदासीं, ॾिसंदासीं त कॉल ते असां गॾु केरु आहे. हलो, अस्सलाम वालेकुम.
2: वालेकुम सलाम.
0: केरु साहब ऐं किथां खां?
2: जी करीम मला, सैदपुर टक्कर खां.
0: छा हाल आहे मला साहब, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? सैदपुर टक्कर जा कहिड़ा हाल आहिनि?
2: जी अलाए शुक्र आहे, तमामु बहितरीन लॻा पिया
0: आहिनि. हा, अव्हां सां गॾु केरु पियो ॿुधे?
2: जी असांजो चाचो आहे मोहम्मद बचल मला, ॿुधे पियो आसिफ अली मला. जेके बि दोस्त ॿुधनि पिया उन्हनि सभिनि खे अस्सलाम वालेकुम.
0: वालेकुम अस्सलाम. किरोड़े कुर्ब सोना साईं, किरोड़े कुर्ब. लख थोरा अवांजा साज़ ऐं आवाज़ी साथ में ज़बरदस्त ट्रैक शैला गुल जो ॿुधूं पिया, जंहिंखां पोइ हलणो आहियूं हिकड़े ब्रेक ॾांहुं. हुन ब्रेक खां पहिरीं हिकड़ी कॉल अटेंड करे था वठूं. हलो, अस्सलाम अलैकुम.
3: वालेकुम सलाम.
0: केरु साहब ऐं किथां खां?
3: अक्रम वारी जते जो ॻाल्हायां, सखर खां.
0: छा हाल आहे साईं, ख़ुशि आहियो अक्रम साईं?
3: हा,
0: प्रोग्राम लश्कश आहे.
3: मुंहिंजो भाउ आहे नंढो जते, उहो बि मां सां गॾु ॿुधे थो. मुंहिंजा थोरी जतो या जेके थोरा सारा सलाम ॿुधंदा खुली की मुंहिंजी तरफ़ा.
0: तमामु घणी महिरबानी. लख थोरा साईं.
3: हाज़ुर
0: हाज़ुर हाज़ुर.